रसिक मुनी हो नमस्कार. AM2 वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्युनिंग करीत आहात ऑन योन AM2. रसिक मुनी कार्यक्रमाच्या आरंभी आज आम्ही वाजवणार आहोत अजय गोगावले अरे आंबेडकर यांच्या सुमधुर आवाजात रोमांस या दुनियेत जाऊया. कार्यक्रमाच्या आरंभी आज चांदना आस्वाद घेऊया.

रसिक मनीओ भावगीताचा आनंद घेता घेता कार्यक्रमाची दुसरी भेट म्हणून आज आम्ही वाजवणार आहोत जवेद अली आनंद जोशी यांचे समुद्रावाजात साजनार आस्वाद घेऊया.

मंडी हो कुठे असाल तुम्ही ट्यून इन करत राहा AMTVR 20 मिनिटांच्या मराठी गीतांचा कार्यक्रम चालू आहे. आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो सध्या री आंबेडकर यांची सुमधुर आवाज. आता आस्वाद घेऊया फुलबंदी.

अरे सिंगमेनू, कार्यक्रमाची सांगता काही अक्षणात होणार आहे तेव्हा कार्यक्रमाची शेवटचं गाणं आम्ही सगळ्यांसाठी वाजवणार आहोत. बाई जोधपूरकर सोनाली सोनवणी यांची सुमधुर आवाजात ऐकूया चालताय की. आणि याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.